0: ਬਾਰ ਹੁਕਮ ਨਾ ਕਹਿਆ ਜਾਈ ਕਰੇ ਸੋ ਚੰਗਾ ਮਨ ਮੈਂ ਬੇਨਤੀ ਕਰੇ ਹੁਕਮੀ ਖੋਵਣ ਆਕਾਰ ਹੁਕਮ ਨਾ ਕਹਿਆ ਜਾਈ ਹੁਕਮੀ ਖੋਵਣ ਜੀ ਹੁਕਮ ਮਿਲੇ ਵਡਿਆਈ ਹੁਕਮੀ ਉੱਤਮ ਨੀਚ ਹੁਕਮ ਲਿਖ ਦੁੱਖ ਸੁਖ ਪਾਈਏ ਇੱਕ ਨਾ ਹੁਕਮੀ ਬਖਸ਼ੀਸ ਇੱਕ ਹੁਕਮੀ ਸਦਾ ਭਵਾਈਏ ਮੇਰੀ ਬੇਨਤੀ ਤੁਸੀਂ ਸਾਰਿਆਂ ਪੌੜੀ ਨਾਲ ਪੜੀ ਪਰ ਧਿਆਨ ਦਿਆ ਜੇ ਅਰਥਾਂ ਵੱਲ ਹੁਕਮ ਵਿੱਚ ਹੀ ਵਡਿਆਈ ਹੈ ਹੁਕਮ ਵਿੱਚ ਹੀ ਅਪਮਾਨ ਹੈ ਹੁਕਮ ਵਿੱਚ ਹੀ ਮੌਤ ਹੈ ਹੁਕਮ ਵਿੱਚ ਹੀ ਜਨਮ ਹੈ ਹੁਕਮ ਵਿੱਚ ਹੀ ਸੁਖ ਹੈ ਹੁਕਮ ਵਿੱਚ ਹੀ ਦੁੱਖ ਹੈ ਪਰ ਇਸ ਹੁਕਮ ਦੀ ਸਮਝ ਤਾਂ ਪੈਂਦੀ ਜਦ ਦਿਨ ਬੰਦੇ ਦੀ ਈਗੋ ਮਰੇਗੀ ਤਾਂ ਕਿਉਂਕਿ ਈਗੋ ਨਹੀਂ ਸਮਝ ਦਿੰਦੀ ਈਗੋ ਕਹਿੰਦੀ ਮੈਂ ਕਰਨ ਵਾਲਾ ਫਿਰ ਪੌੜੀ ਪੜ ਲਈਏ ਹੁਕਮੀ ਖੋਵਣ ਆਕਾਰ ਹੁਕਮ ਨਾ ਕਹਿਆ ਜਾਈ ਹੁਕਮੀ ਖੋਵਣ ਜੀ ਹੁਕਮ ਮਿਲੇ ਵਡਿਆਈ ਹੁਕਮੀ ਉੱਤਮ ਨੀਚ ਹੁਕਮ ਲਿਖ ਦੁੱਖ ਸੁਖ ਪਾਈਆਂ ਇੱਕ ਨਾ ਹੁਕਮੀ ਬਖਸ਼ੀਸ ਇੱਕ ਹੁਕਮੀ ਸਦਾ ਭਵਾਈਆਂ ਹੁਕਮੇ ਅੰਦਰ ਸਭ ਕੋ ਬਾਹਰ ਹੁਕਮ ਨਾ ਕੋਏ ਨਾਨਕ ਹੁਕਮੇ ਜੇ ਬੁੱਝੇ ਤਾਂ ਹੋਮੇ ਕਹੇ ਨਾ ਕੋਈ ਉਹ ਹੋਮੇ ਚ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦਾ ਮੈਂ ਫਿਰ ਬੇਨਤੀ ਕਰਾਂਗਾ ਜੀ ਇਸ ਗੱਲ ਨੂੰ ਮੈਂ ਜ਼ਿਆਦਾ ਜ਼ੋਰ ਸਿਰਫ ਇਸੇ ਤੇ ਦੇਣਾ ਕਿ ਕਰੇ ਚ ਸੋ ਚੰਗਾ ਮਾਨ ਦੂਈ ਗਣਤ ਲਾਹੇ ਜੋ ਕਰ ਰਿਹਾ ਬਸ ਉਹ ਸਵੀਕਾਰ ਕਰ ਲੈ ਅਕਸਰ ਅਸੀਂ ਜਦੋਂ ਇਹ ਮੈਂ ਹੁਣ ਭਾਣਾ ਸ਼ਬਦ ਵਰਤਿਆ ਤੇ ਇਹ ਆਨੰਦ ਸਾਹਿਬ ਚ ਰੋਜ਼ ਪੜ੍ਹਦੇ ਹਾਂ ਜੀ ਜਾਂ ਤਿਸ ਭਾਣਾ ਤਾਂ ਜੰਮਿਆ ਭਾਣਾ ਵਾਪਰਿਆ ਤੇ ਬੰਦੇ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ ਪਰਿਵਾਰ ਭਲਾ ਪਾਇਆ ਇੱਕ ਅਸੀਂ ਘਟਨਾ ਅਕਸਰ ਸੁਣਾਉਂਦੇ ਹਾਂ ਭਾਈ ਭਿਖਾਰੀ ਜੀ ਦੀ ਮੈਂ ਸਾਖ ਹੀ ਨਹੀਂ ਸਿਰਫ ਮੈਂ ਤਿੰਨ ਗੱਲਾਂ ਉਹ ਚ ਕਰਨੀਆਂ ਨੇ ਕਿ ਤਸਲੀਮ ਕਰ ਲੈਣਾ ਵੀ ਜੋ ਹੋ ਰਿਹਾ ਮੈਨੂੰ ਮੰਨਾਂਗਾ ਅੱਗੇ ਅਸੀਂ ਬਾਣੀ ਚ ਦੇਖਾਂਗੇ ਕਿਉਂਕਿ ਜੋ ਗੁਰੂ ਜੀ ਦੀ ਤਾਂ ਬਾਣੀ ਦੇ ਪ੍ਰਮਾਣ ਲਈਦੇ ਨੇ ਮਤਾਂ ਕੋਈ ਸੋਚੇ ਸ਼ਾਇਦ ਆਪਣੇ ਕੋਲੋਂ ਹੁਣ ਅਸੀਂ ਜਦੋਂ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਸਿੱਖ ਬਾਰੇ ਪੜ੍ਹਦੇ ਹਾਂ ਭਾਈ ਭਿਖਾਰੀ ਬਾਰੇ ਤੇ ਜਿਹੜਾ ਸਿੱਖ ਇਹਨੂੰ ਮਿਲਣ ਗਿਆ ਉਹਦਾ ਨਾਮ ਦਰਅਸਲ ਸੀ ਭਾਈ ਗੁਰਮੁਖ ਬੱਚੇ ਦਾ ਵਿਆਹ ਸੀ ਆਪ ਸਭ ਨੂੰ ਪਤਾ ਵੀ ਜਵਾਨ ਪੁੱਤਰ ਦਾ ਵਿਆਹ ਕਰ ਇੰਨਾ ਖੁਸ਼ੀਆਂ ਖੇੜੇ ਪਰ ਭਾਈ ਭਿਖਾਰੀ ਜੀ ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹ ਤੱਪੜ ਸੀਂਦੇ ਪਏ ਸਨ ਤੇ ਜਦੋਂ ਦੂਜੇ ਦਿਨ ਵਿਆਂਦੜ ਮੁੰਡਾ ਹੀ ਜਿਹਦੀ ਬਰਾਤ ਗਈ ਉਹ ਹੀ ਮਰ ਗਿਆ ਤੇ ਵਾਪਸ ਆਏ ਤੇ ਭਾਈ ਭਿਖਾਰੀ ਜੀ ਅੱਜ ਕੱਲ ਜਿਸ ਬੱਚੇ ਦੇ ਵਿਆਹ ਵਿੱਚ ਇੰਨੇ ਸਾਜੋ ਸਮਾਨ ਘਰ ਇਕੱਠਾ ਕਰੀ ਬੈਠੇ ਸਨ ਤੇ ਅੱਜ ਤੱਪੜ ਵਿਛਾ ਕੇ ਉਸ ਬੱਚੇ ਦੀ ਮੰਜੀ ਦੇ ਕੋਲ ਬੈਠ ਕੇ ਉਹ ਬੰਦਗੀ ਕਰਨ ਲੱਗ ਪਏ ਉੱਥੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪੁੱਛਿਆ ਗਿਆ ਵੀ ਜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਪਤਾ ਸੀ ਸੰਸਕਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ਤੇ ਤੁਸੀਂ ਇਹ ਗੱਲ ਕੱਲ ਕਿਉਂ ਨਾ ਕੀਤੀ ਤੁਸੀਂ ਭੇਦ ਕਿਉਂ ਨਾ ਖੋਲਿਆ ਉਹ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਸਿੱਖੀ ਵਿੱਚ ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੇ ਮੁਕਤ ਹੋਣਾ ਤਿੰਨ ਗੱਲਾਂ ਚੇਤੇ ਰੱਖੇ ਇਹ ਤਿੰਨ ਲਫ਼ਜ਼ ਉੱਥੇ ਵੀ ਨੇ ਤਾਂ ਤੇ ਭੋ ਗੁਰਮੁਖ ਸੁਣ ਲੀਜੈ ਇਹ ਭਾਈ ਗੁਰਮੁਖ ਮੇਰੀ ਗੱਲ ਸੁਣ ਭਾਣਾ ਮਾਨਣ ਮਨ ਥਿਰ ਕੀਜੈ ਭਾਣਾ ਮੰਨਣ ਵਾਸਤੇ ਮਨ ਨੂੰ ਅਡੋਲ ਬਣਾ ਕਿਵੇਂ ਜਿਵੇਂ ਉਸਤਾਦ ਆਪਣੇ ਵਿਦਿਆਰਥੀ ਨੂੰ ਸਾਲ ਦੋ ਸਾਲ ਪੰਜ ਸਾਲ ਦਸ ਸਾਲ ਵੀਹ ਸਾਲ ਪੜ੍ਹਾਉਂਦਾ ਤੇ ਵੀਹ ਪੱਚੀ ਸਾਲ ਬਾਅਦ ਫਿਰ ਉਹ ਪਰਚਾ ਪਾ ਕੇ ਕਹਿੰਦਾ ਉਹ ਸਵਾਲ ਪਾਉਂਦਾ ਪਰਚੇ ਪਾਉਂਦਾ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਵੀਹ ਸਾਲ ਦੀ ਤਿਆਰੀ ਇੱਕ ਦਿਨ ਦੇ ਪਰਚੇ ਪਤਾ ਲੱਗ ਜਾਂਦਾ ਕਈ ਵਾਰੀ ਕਿੰਨੇ ਕਿੰਨੇ ਸਾਲ ਕੀਤੀ ਹੋਈ ਬੰਦਗੀ ਇਹੋ ਜਿਹੀ ਘਟਨਾ ਵਾਪਰਦੀ ਮੌਤ ਤੇ ਦੁੱਖ ਬਣ ਕੇ ਉਸ ਬੰਦਗੀ ਦਾ ਪਰਚਾ ਪੈ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਹਿੰਦੇ ਭਾਈ ਯਾਦ ਰੱਖੀ ਤਿਆਰੀ ਹੁਣ ਆਪ ਮੇਰੇ ਵਰਗਾ ਤੇ ਕਹਿ ਦਿੰਦਾ ਕੋਈ ਨੀ ਗੁਰੂ ਪਰਚੇ ਪਾਉਂਦਾ ਪਿਓ ਪਿਆਰਿਓ ਪਰਚਾ ਵੀ ਤਾਂ ਉਹਦਾ ਪੈਂਦਾ ਜਿਹੜਾ ਪੜ੍ਹਿਆ ਜਿਹੜਾ ਪੜ੍ਹੀ ਕੋਈ ਨਾ ਉਹਦਾ ਪਰਚਾ ਕੀ ਇੱਥੇ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਤਾਂ ਤੇ ਭੋ ਗੁਰਮੁਖ ਸੁਣ ਲੀਜੈ ਭਾਣਾ ਮਾਨਣ ਮਨ ਥਿਰ ਕੀਜੈ ਸਤ ਨਾਮ ਕੋ ਸਿਮਰਨ ਕਰਨੋ ਤਨ ਹੰਤਾ ਕੋ ਹਿਰਦੈ ਵਿਸਰਨੋ ਇੱਕ ਸਰੀਰ ਦਾ ਮੋਹ ਛੱਡ ਦੇ ਦੂਜਾ ਸਿਮਰਨ ਕਰ ਤੀਸਰਾ ਭਾਣਾ ਮੰਨਣ ਵਾਸਤੇ ਤਿਆਰ ਰਿਹਾ ਕਰ ਮੁਕਤੀ ਕੇ ਮਾਰਗ ਤੀਨ ਕਹਿ ਗੁਰੂ ਅਰ ਸੰਤ ਪ੍ਰਵੀਨ ਮੈਂ ਅਰਜ ਕਰਾਂਗਾ ਜੀ ਕਰੇ ਸੋ ਚੰਗਾ ਮਾਨ ਜੋ ਕਰਦਾ ਚੰਗਾ ਮੰਨ ਲੈ ਜੇ ਨਹੀਂ ਮੰਨਾਂਗੇ ਮੈਂ ਕਿਹਾ ਇੱਕ ਤਰੀਕਾ ਸੰਘਰਸ਼ ਦਾ ਮੈਂ ਨਹੀਂ ਮੰਨਦਾ ਮੈਂ ਆਹ ਨਹੀਂ ਮੰਨਦਾ ਉਹ ਪਿਆਰਿਓ ਬੰਦੇ ਦੀ ਹਸਤੀ ਕੀ ਹੈ ਜੀ ਮੰਨ ਲਓ ਜੇ ਆਪਾਂ ਗੁਰੂ ਸਾਹਮਣੇ ਜਾਂ ਕਿਸੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਮਣੇ ਕਹੀ ਜੇ ਨਹੀਂ ਮੰਨਦੇ ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਤਾਂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕੀਤਾ ਕਰਨਾ ਸਰਬ ਰਜਾਈ ਕਿਚ ਕੀਚੈ ਜੇ ਕਰ ਸਕੀਏ ਸਾਡੇ ਕੋਲ ਕੀ ਤਾਕਤ ਅਸੀਂ ਕੁਝ ਕਰ ਸਕੀਏ ਕੀਤਾ ਕਰਨਾ ਸਰਬ ਰਜਾਈ ਕਿਚ ਕੀਚੈ ਜੇ ਕਰ ਸਕੀਏ ਆਪਣਾ ਕੀਤਾ ਕਿਛੂ ਨਾ ਹੋਵੇ ਜਿਉਂ ਹਰ ਭਾਵੇ ਤਿਉਂ ਰੱਖੀਏ ਮੇਰੇ ਹਰ ਜੀਓ ਸਭ ਕੋ ਤੇਰਾ ਵਸ ਅਸਾਂ ਜੋਰ ਨਾਹੀਂ ਇਹ ਹੈ ਸਮਰਪਣ ਇਹ ਤੇਰੇ ਹੱਥ ਚ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕੀਤੀ ਸਮਰਪਣ ਵਾਲਾ ਤਰੀਕਾ ਬੜਾ ਵਧੀਆ ਜੇ रब नाल संघर्ष करने वाला तरीका बड़ा गलत है। आखन जोर चुपे न जोर, जोर न मंगन देर न जोर, जोर न जीवन मरना जोर, जोर न राज माल मनसोर, जोर न सुरती ज्ञान विचार, जोर न जुगती छुट्टे संसार, जिस हाथ जोर कर वेख सो, जिदे हाथ ताकत उन्हें अपनी ताकत लानी तेरी ताकत काम नहीं आनी, जिस हथ जोर कर वेख सोए नानक उत्तम नीच ना कोई। महाराज कह रहे हैं मेरे खर्जी सब को तेरा वस, असा जोर नाही जे किच कर हम साके ज्यो पावे त्यों बख्श। इनु गुरु जी ने कहा जिस ठाकुर से नाही चारा ताको कीजे सद नमस्कारा। मैं बेनती करा पहला शब्द में वर्त्या सी जी सबर, दूजा शब्द रजा, तीसरा तस्लीम, ए तीसरी अवस्था ओ वे प्यारे जिथे रब दी वाहगुरु दी गुरु दी वापरी कोई खार गल ही मिठी लगन लग पैंदी, जिन्हों आपा कहने भाणा मिठा करके मनिया। गुरमुखो तीसरी अवस्था है जो बंदे नू परमात्मा दी कीती हुए तेरा किया मीठा लगे, हर नाम पदार्थ नानक मांगे ओ चीज मिठी लगन लग पैण जो परमात्मा कर रहा है। देखो अज असी भाई साहब भाई तारू सिंह जी नू याद कर रहे हैं। मैं थोड़ा जा आप जी नाल इतिहास जरूर सांझा करके जाना क्योंकि उन्हां दा परसों शहादत वाला दिन निकलिया, ते अक्सर असी सुनने भाई साहब शहीद होए पर किवें शहीद होए, आपां कहां खोपड़ी ला के, खोपड़ी तो बाद तां जींदे रहे हो। अंतला समा रतन सिंह पंगू लिखदा है कि साखी तारू सिंह बदेही न्यंग की, शब्द वर्द है बदेही दा लफ्जी अर्थ हुंदा देह विच रह के भी देह तो उपर उठ जाना, बदेही दा अर्थ शरीर च रह रहा है ते शरीर तो उपर उठ रहा है। भाई तारू सिंह जी दा जिहड़ा पिंड है आप जी नूं पता होना है, माझे दे विच तीन चार पिंड बड़े नेड़े नेड़े शहीदां दे, एक सिंहपुरा, एक जी अपना पाहो पिंड ते तीसरा पूला। मैं तकरीबन दो कथावां ते कथा करके, एक ते भाई साहब दे पिंड उन्हां दे खेतां च गुरुद्वारा है भाई तारू सिंह जी उन्हां दे, पूला पिंड ते पूले दे बिल्कुल नेड़े है बाबा दीप सिंह जी दा पिंड पाहू पिंड, याद रखो सुल्तान पिंड अमृतसर च है, पाहू पिंड बाबा दीप सिंह जी दा जन्म स्थान है। मैं जात गोत नहीं करदा, दोनों संधु ने भाई तारू सिंह जी भी ते बाबा दीप सिंह जी भी। भाई साहब भाई तारू सिंह जी इन्हां बारे एक खोज ए भी है, एक विद्वान ने यह भी लिखा इन्हां दे पिता जी, एक ने लिखा कि मुक्तसर दी जंग विच शहीद हुए सन, उन्हां शब्द कहे इन्हां दे सन्मान योग पिता दा नाम सी भाई जोत सिंह जी, भाई तारू सिंह जी दे पिता दा, पिता शहीद होया। एक इन्हां दी भैण सी, भैन सिरों नंगी का मतलब समझने ना, ओदे हसबैंड दी ओदे पति दा अकाल चलाना हो गया सी, उस बीबी दा नाम सी बीबी तारो। फिर सुनियो भाई तारू सिंह दी भैन दा नाम बीबी तारो है, इन्हां दी माता ते दोवें भैन भरा ते इन्हां दे खेत अज भी है ने जी, जिथे गुरुद्वारा बनिया जिथे दुष्ट पूला रहिंदा सी, ज्यादा पूला जिहड़ा ओहदे करके पिछले दिन ही भाई बलविंदर सिंह उन्हां दा जिक्र होया जटाणे दा। याद रखियो असी जो कॉलेज पढ़ते सी उन्हां दा पिंड बिल्कुल साढ़े कॉलेज दे नेड़े सी जटाणे दा, क्योंकि हकूमतां बाद विच बहुत कुछ कर दिंदियां ने, उह जदों भी मिलदे सन ना भाई बलविंदर सिंह, चलो उदो इक तिगर भी इको जी उम्र दे सारे सी, इह नहीं कि मैं बहुत उन्हां नूं जानना, पर सच्ची मुची उह सिंह जदों भी मिलना ओदे बुल गुरु दी बाणी दे जा विच हिलदे ही रहिंदे सन। ए पूला क्योंकि जदों जो पूले दा जिक्र हुंदा है ते उह दूजा दुष्ट सामने आउण लग पैंदा है ना, नहीं असल च उस थां ते कब्जा कीता सी इहने, ਉਹ ਖੰਡਰਾਤ ਹੋ ਗਿਆ ਪੂਲਾ ਜਿਹੜਾ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਦਾ ਗੁਰਦੁਆਰਾ ਭਾਈ ਗੁਰੂ ਇਕਬਾਲ ਸਿੰਘ ਬਣਵਾਇਆ ਉੱਥੇ ਇਹਦਾ ਜਿਹੜਾ ਐਸ਼ੋ ਆਰਾਮ ਬਣਾ ਰਿਹਾ ਸੀ ਨਾ ਉਹ ਸਾਰਾ ਖੰਡਰਾਤ ਹੋ ਚੁੱਕਾ, ਕਿਲਾ ਟਾਈਪ ਸਮਝੋ ਬਣਾਉਂਦਾ ਪਿਆ ਸੀ। ਭਾਈ ਤਾਰੂ ਸਿੰਘ ਉਹਨਾਂ ਦੀ ਭੈਣ ਬੀਬੀ ਤਾਰੋ ਤੇ ਮਾਂ ਤਿੰਨ ਜੀ ਘਰ ਚ ਰਹਿੰਦੇ ਆ, ਇਹ ਜੀ ਮਾਮਲਾ ਵੀ ਪੂਰਾ ਦਿੰਦਾ ਹਾਲਾ ਪੂਰਾ ਭਰਦਾ, ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਕੀਰਤਨ ਵੀ ਕਰਦੇ ਸਨ ਬੰਦਗੀ ਕਰਦੇ ਸਨ, ਸਭ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਜ਼ੋਰ ਇਹਨਾਂ ਦੇ ਜੀਵਨ ਨੂੰ ਘੜਨ ਵਿੱਚ ਇਹਨਾਂ ਦੀ ਮਾਈ ਨੇ ਲਾਇਆ ਹੈ, ਮਾਂ ਨੇ ਲਾਇਆ ਹੈ। क्योंकि आप नूं पता होना पिंडां भी साडे ना पहला मक्खन भी बीबियां लांदियां सन केस वाहन लगियां जदो केसी शनान कीता होना केस खरे हो जाने क्योंकि सिक्खी च केस सुके नहीं किया जांदा आप जी नूं पता होना ये खालसे दे बोलियां जे किसे अमृतधारी निहंग से उन्हूं कहो ना भी मैं केस सुकान लगा वाल सुकान लगा याद रखियो गुस्सा करेगा वो कहने गुरु दी दित्ती दात इन्हूं सोका नहीं पैंदा खरे करने ने हुंदा सुकाना ही है ओ मां मक्खन कढ के भाई तारू सिंह दे केस एडे एडे लम्मे ते उन्हें एक दिन पूछ लिया मां ए, ए, ए, ए केस इन्ने सोने आपा पालने आ केस बोलदे ने सची मुची गुरमुखो तुसी मेरे वीर बैठे हो कई जिन्ना अजे अजे सिखी नू धारण नहीं कीता ओ प्यारे हो एक केस असल च बंदगी वाली दियां जीबां ने ज्यों ज्यों अंदर शब्द दा प्रकाश हुंदा दा रोम रोम गुरु गुरु बोलन लग पैंदा है गुरमुख रोम रोम हर त्यावै भाई नंद लाल साहब जी ने कहा हर सरे मुयम हर सरे मुई मेरे हर एक वाल दे उते जुबान मेरी जबान बना दे एक इकबाल हर सरे मुयम जुबान कुन अज करम ताप गोयो बस वहाकरा दम बदम जिन्ने मेनु रोम दिते नी गुरु गोबिंद सिंह एक एक रोम नु जीव ला दे क्योंकि मेरा रोम रोम भी बंदगी करे प्यारे रुखानियत दे तौर ते जे शरीरक तौर ते अर्थ ने ना आपा कहने शाम ने जी खुल जाते नहीं अही कहने दौड़ के आओ लोग तो हम सची मुची जिथे जाते ने अपने अभ्यास कर जिम कहने उ भाप वाले कमरे च क्यों पेंदे भी ये खुल जाते ने एदा मतलब तुहाडे साडे शरीर का यह सुराखा नाल कोई संबंध है पर जदों कोई बंदगी करदा है पर शरीरक तौर ते नहीं एदा हर एक रोम रोम जिहड़ा वह गुरु गुरु पुकान लग पैंदा है उन्हें कहा मां केस अगो उत्तर मिलिया पुत केस रब की दित्ती हुई दात है मैं रब की दात कह रहा उंज भाई साहब ने वालां दी गिनती अंगां विच कीती भाई गुरदास भाई साहब लिख दिया हाथ पैर दंद वाल गणाया जिवें दंद ते हाथ पैर ने भाई साहब ने बंदे दे शरीर विच रब दी मिली दात उन्होंने वाल केस ये एक अंग मन्या फिर मेरी बेनती ध्यान नाल सुनियो केसां विच अमृत पाया गुरु गोबिंद सिंह जी ने उंज भावे असीं कह दिंदे आ जी ये महाराज जी ने सिर च पाया नहीं प्यारे जिन्ना अमृत छकिया केसां च पाया अज भी जिहड़ा बंदा चलो ये दुनियावी उदाहरण कोई फिट नहीं बहनी पर समझन लिख है जिहड़ा कोई बंदा दारू सिक्का चला के गड्डी चलाया फस जाए ते मन्ने ना मैं नहीं मानदा याद रखे उहदे वालां नूं भी कट के अगले सिद्ध कर जांदे तू दारू पीता सी है ना जी ये असलियत है मैं आप नूं बेनती करांगा ये केस मनुख दी मनुख नूं रब ने दात दित्ती है केवल सिख नहीं सच ए वे कि रब दी दित्ती हुई दात नाल कोई छेड़छाड़ ना करे ते सारी दुनिया विच जिन्ने इंसानी जामे होणगे साबत सूरत ही होणगे क्योंकि परमात्मा ने दात दित्ती मां ने केसां दी संभाल करनी इसे करके मैं फिर बेनती करांगा गुरमुखो एक अरदास विच दोवरी आउंदा है केस एक तां आउंदा है धर्म नहीं खा रहा सिखी केसां सुवासां नाल निभाई दूजी वारी आउंदा सिखां नूं सिखी दान ते पहला दान ही है केस दान ते जिथे गुरु जी ने अमृत छकाया उहदा नाम गुरु ने अमृतगढ़ नहीं रखिया उस पहाड़ी का नाम गुरुदेव ने केसगढ़ रख दिता एदा मतलब किड्डी कु वड्डी महानता होगी जिथे बाटा तैयार किया किला नहीं किले पंज वखरे ने उहदा नाम हजूर ने केसगढ़ रखिया पूरे गुरु ग्रंथ साहिब जिहड़े आप सज्जन पाठ करदे हो रब ते जदों सरगुण स्वरूप का जिक्र किया सची मुची मैं कहना उहनूं इन्ने सोहणे वाला वाला कहा है महाराज जी दे बचन भी आंदे महाराज ने फरमाया कबीर केसो केसो ऊकी है केसो दा लफ़्ज़ी अर्थ जिहड़ा केस बहुत सोहणे केसां वाला तेरे बंके लोइण दंत रसाला सोहणे नक जिन लंबड़े बाला भगत नामदेव ने जिहड़े दर्शन कीते उहनां ते इत्थों तक शब्द क्या कहे कि खूब तेरी पगरी मीठे तेरे बोल मैं फिर बेनती करांगा कि ये शब्द क्योंकि जे भाई तारू सिंह दा जिक्र करना है ते इहदे विच बड़ी वड्डी ए गल है केस यही तो गल अगे चल के मैं कहना क्यों खोपड़ी लाई गई गर्दन क्यों ना ला दिती हाथ पैर क्यों ना कट दिते, क्योंकि इथे एक सिख नू अपमानित करना सी केसा करके। केस रब दी दात ने, पीर बुद्धू शाह ने चार पुत्रां तो दो पुत्र मरवाए, शहीद कराए, ते जदों गुरु गोबिंद सिंह त्रुठे ते क्या जो मंगेगा, कह लगे बस आ जेड़े कंगे विच केस अड़े ने केस मेरी झोली च पा दियो। ओ गुरमुखो साखियां ता सुनाने असी, ओ मुसलमान है पीर जी, पर गुरु गोबिंद सिंह तो केस क्यों मंग रहे है? क्योंकि उन्हें गुरु गोबिंद सिंह दी जुल्फां दे विचों बहुत कुछ मिलिया। साडे एक बहुत वड्डे कवि होए ने प्रीतम सिंह जी कासिद, वह कहिंदे ने जदों आए वापस ते पीर जी ने अपनी घरवाली नूं कहा सी, सुन नसीरा मेरे नसीब जोर कर गए, गुरु गोबिंद सिंह मेरा यार बन गया। शब्द सुन वाले सुन नसीरा, नसीरा वाइफ का ना सी, मेरे नसीब जोर कर गए, गुरु गोबिंद सिंह मेरा यार बन गया। यार नूं पुत दे के आया, ओदे बदले यार ने केस दे दिते। फिर अर्ज इनू भाई नंद लाल साहब दियो शेर, दीन दुनिया दर कमंदे आ परी रुखसारे। ए परी लफज दर्त पुरी नहीं नू पढ़ना, परी परियां नहीं होंदियां जिहड़ियां कहिंदे बड़े हुसीन परियां। ओ वाह वाह भाई साहब कहिंदे ना लोको कादियां परियां दे मुंहां दियां गल कर दे, एक बारी मेरे गुरु गोबिंद सिंह दा चेहरा देखो, एदे सरूप दे सामने परियां दी भी कोई कीमत नहीं। मेरी फिर बेनती है, दीन दुनिया दर कमंदे आ परी रुखसारे मां, हर दो आलम कीमते यक तारे मुवे यारे मां। मेरे माही दे एक वाल दे विच एक जुल्फ दे विच दीन ते दुनिया दोनों बजे हुए। मैं आप नूं बेनती करा, मां ने केस पाले। भाई तारू सिंह अमृतधारी है, आप हलवंद है जी, शाम नूं तिन्ने मां ते दोनों भैण भरा तिन्ने बैठ के सिमरन करदे आ, कीर्तन करदे आ, ते पिंड विच इन्ना सन्मान जी की हिंदू की मुसलमान। मैं अगे अर्ज करांगा, हर बंदा भाई तारू सिंह नूं रज के सन्मान दिंदा। इथों तक जिहड़ा मैं पिंड सिंहपुरा कहा ना नेड़े, इह नवाब कपूर सिंह दा पिंड सी जिहड़ा सिंहपुरी ने, फैजलापुरी जिहदी मिसल सी ना, इह उहनां दा पिंड है जी। इलाके दे जिन्ने चंगे जीवन वाले ने भाई तारू सिंह दा बहुत सन्मान करदे ने। अज शाम नूं भाई साहब आए, सारे बाणी पढ़ के तिन्ने जने खटे, ते मां नूं कहिंदा मां अज दुबारा फिर आनंदपुर साहिब वाले दिन आ गए। उन्हें पुछया जी की मैं थोड़ा जी इतिहास तां लै लिया अज विचार नूं विराम दे के, क्योंकि कल मैं बाबा जी का जिक्र किया सी, अज एक गुरु हरकृष्ण साहब का अगले हफ्ते पुरब आना। भाई साहब कहने मां आनंदपुर आ गया, पुत की समझी नहीं? कह लगी अज मैं सिंह देखे ने, कचहरे पाठे ने, सची मुची लीरा बन गए ने, गातरे पाठे ने, रोटी नहीं मिलती, खेतां चाहे लंघे ने। मां अगो कहिंदी पुत मेरिया पता मेनू भी कह, पैरां च जुत्ती नहीं पर सिदक उहनां नूं, जिहड़ी गल मैं सबर कही, सिदक उहनां नूं कंडियां दी छालियां दी पीड़ नहीं होण दिंदा, उहनां दे तन ढक्कण नूं कपड़े नहीं, पर सदक ते गुरु दी रजा उहनां नूं सर्दी गर्मी नहीं लगन दिंदी, नींद नहीं कई कई दिन पूरी हुंदी, तुरे रहिंदे आ। पुत मेरिया सबर ते सिदक उहनां नूं अपनी गोद विच समा दिंदा है, उहनां नूं रोटी नहीं मिलदी, ढिड विच कड़लां पैंदियां ने, पर सिदक उहनां सिंघां नूं भुख नहीं लगन दिंदा। कहिंदे मां आपां की कर सकने आ सेवा वास्ते, जिवें भाई साहब कह के गए किन्ना उत्थे चल रहा है। वेखो असीं किसे दे विरोध विच नहीं भी फलाना धर्म की कर रहा है, साडे प्रबंध दीआं नलायकियां करके सब कुछ हुंदा पिआ। उत्थे एडा वड्डा बजट होवे, हजारां एकड़ जमीन कमेटी कोल होवे, ते फिर भी कुछ ना कर सके इहदे विच, तुसीं सारे इस गल तो जाणो, क्योंकि इहनूं कल्पन की लोड़ नहीं। वह साडी इच्छा जिवें भाई रजिंदर सिंह कह के गए, मैं चाहना 10-15 प्रचारक, पैसे इकट्ठे करने लई नहीं, उहनां नूं पिंड दित्ते जाण, तहसील पद्धर ते ब्लाक पद्धर ते, आ वखरेवा ए फलानी जथेबंदी जी, फलाना जथा जी, फलाना, इस चीज नूं खत्म करो। जे सिखी बजानी सिर्फ एक पंथ ते गुरु ग्रंथ की गल करो, मेरी बेनती है तां बचेगा, जे नहीं ते साडी सारी ऊर्जा जेड़ी एक दूजे नूं ठिब्बियां लाने ते लगी। सच्ची जी एक छोटे जे गुरुद्वारे तो लैके पूरे पंथ तक लै लो। ये सच्चाई असीं दूजे नूं थल्ला लाना चाहने आ, एक दिन किसे नूं थंदे लांदे लांदे आप ही थले लग जांदा बंदा। नहीं इहदे विच उच्ची सोच लैके तुरिए, मेरी मंजिल की हो प्यारियो, आप कुल्लू कलूहा रे वड्डे च कुपरेड़े। सरदार चरण सिंह ने कहा अपने रणजीत सिंह दे दादे ने भी मिसलां वंड के आपां लड़ी आपो अपनी जथेबंदी, जस्सा सिंघालो वालिया खून नाल भिजा होया, तकरीबन 22-19 फट लगे। ओ कहिंदा चरण सिंह नूं, सरदार जी जथेबंदियां वंड के ना लड़ो, पंथ बचेगा ते जथेबंदियां बना लिया, जे जे पंथ ही ना बचिया ते मिसलां कादियां बनानियां, मिसल वंड अब कबू ना पावो, रल मेल तुर खड़ पंथ बचाओ। मैं आप नूं बेनती करा, उथे फिर उस मां बाप मां ने जदों क्या आ कुछ हो रहा सिद्धक उन्हां कोल, कहिंदा बीबी जां मां क्या होना, साडे माझे च बीबी कहिंदे सन, मां एक काम करिए, तू जिन्ना कु घर आटा आपां गुजारा कर लांगे सुके मिस्से नाल, कल तो तू प्रशादे पका दाल रखिया कर, रात नूं मैं ते तारू सिंह तारू सिंघां नूं दे के आवांगे। प्यारियो उस दिन भाई तारू सिंह दे घर मां ने चुल्हा बालिया, छोटा जिहा वलटोई सी जी, उहदे च दाल रखी, टोकरी च रोटियां पा गए, दोवें भैण भरा जंगल भी जिथे सिंह उतरे सन चले गए, प्रसाद छकाया ते उत्थे वे सिंह ने लंगर छक के अरदास कीती कि हे गुरु गोबिंद सिंह महाराज, तेरा सिख तेरी दित्ती किरत चो पंथ दी सेवा करना है लंगर नाल, कृपा करी तारू सिंह दी सिखी कैसा सुवासा ना दिवे। ये किसने शब्द केड़े वेले भावना नाल कह दिते, एदी सिखी कैसा सुवासा नाल निभे। ओ जी शुरू हो गया, उन्हां ने रोज दिने प्रशादा पकाना, पिंड दे लोग कठे हो गए, उच हिंदू भी साथ देन लग पे, मुसलमान, क्योंकि करैक्टर भाई साहब दा बहुत उच्चा सी जी। मैं सिर्फ शहादत तक सीमित रहना, बाकी इन्हां दी कोई घटना नहीं सांझी कर रहा। लंगर शुरू हो गए सिंघां फिर इथो तक, गुरमुखो जो रतन सिंह पंगू लिखदा, क्योंकि मैं ओनू बड़ा कल्ला कई गल्लां दी ऑथेंटिक मानना, क्योंकि उहदा परिवार उहदे च महताब सिंह राय सिंह ए सारे, रतन सिंह पंगू महताब सिंह दा पोतरा है मीरा कोठिए दा। ओ कहिंदे ने भी सिखां नूं हुण प्रशादा भाई तारू सिंह दे घरों जाण लग पिया, कोई कसूर नहीं सी इहदा, सिर्फ एक औरत बचाई सी पट्टी दे हाकम तों शायद, ते बाकी लंगर छकांदा रहा। उधर जकरिया लाहौर च दरबार ला के बैठा, उथे गल चली, कहिंदा मार दिया मर चला मैं, ओए क्यों नहीं खप दे, कहो ए ते अल्ला ही मारे मारे साडे मारिया नहीं मरना। उथे एक हर भगत निरंजना बैठा सी, शायद आप नूं आकल दास अज दा जंदियाला गुरु है ना, बाबा हंदियाल जी होए ने, ये बड़ी करनी वाले होए। अगों फिर विधि चंद दा विच होया, विधि चंद पछीना नहीं, याद रखियो किते भुलेखे ना पै जो, ये उहने जिन्हें भाई बाले वाली जन्म साखी का स्वरूप बिगाड़िया, इन्हां विचों ये आकल दास महंत, ये सब तो वड्डा टाउट सी ये हुकूमत दा। ये कहिंदा जकरिया खान सूबेदार जी सिख नहीं मरदे, कहिंदा क्यों नहीं मरदे, सी तां खप गए मारदिया मारदिया। कहन लगा जिन्नी देर तक पिंडां वेले सिख जिउंदे ने ना जुझारवां ने नहीं मरना, क्यों, कहिंदा पिंडां विच इन्हां दीआं जड़ां ने। अगली गल सच्ची कह गया, तुसी शरीरक तौर ते मारदे हो पर इन्हां दीआं जड़ां लोकां दे सीने विच लगियां हुईआं ने जीवन करके। उन्हें कहा जी दसो, कहिंदा तारू सिंह पुल्ले वाला उत्थे फिर चुगली खाधी है, ये भगत निरंजनी है। कहन लगा तारू सिंह ओदी मां है, माई कह ओदी भैण कह, ये तिने दोषी ने। उथे जिहड़े शब्द कहे, ओ कहिंदा आप सह वो नंग अर भुख देख ना सका सिंगन दुख, कहिंदा ना ओदी माई नू ना ओदी मां भैण नू ना ओनू कदी असी कीमती कपड़े पाए नहीं वेख्या, आप लीरां पाई फिरदा ते कपड़े बुन के सिंघां नू जाके देंदा। आप सह वो नंग अर भुख देख ना सका सिंगन सुख दुख, आप गुजारा अग्नि नाल, असी सियाल च देखे। आकल दास कहिंदा है, मंत कहिंदा है, ओ सियाल च रात नूं जे गर्म कपड़े नहीं रजाइयां तलाइयां सब कुछ दे दिंदे आ, रात नूं तिन्ने जी अग बाल के सेक के दिने सूरज विच फिर काम कर लग पैंदे। कहिंदा जिन्नी देर तक तारू सिंह वर्गे महताब सिंह वर्गे जिउंदे ने ना, سکھا نے مرنا نہیں. اسی وقت زکریہ خان نے صوبے دار نے اہدیے بھیجے. اہدیا ہوں سی جڑا پالکی وچ بہ کے ہوں سی. ایک لفظ بڑا ہوں اہدیے اہدیے آئے. یہ مسلمان دے ویلے جڑا راج سی نا, ایک پنڈ چو پالکی چکنی نمبردار اگلے پنڈ چ بندیاں دا پربند کردا چکن لئی. غلامی سی. اتھے بھیج دیتے جی فوجی دستہ آ گیا جی پنڈ پولے. دوپہرے ویلے آ گئے ادھر مائی گھر ماتا جی گھر لنگر پکا رہے. بی بی تارو لنگر پکا رہے. یہ آئے تے آ کے دھمکی دے کے مائی کتھے وے تارو سنگھ. یہ لفظ ہی ورتے. وہ باغیاں نوں روٹی دیندا کہندے ماں اینے میٹھے چ بولی وے پت کتھوں آئے ہو, نہ پتا تے لگ گیا لباس تو اسی لاہوروں آئے ہاں, تسی باغیاں نوں روٹی کھواندے ہو. ماں کہندی پوتے باغیاں نے لئی اے گرو نانک دا لنگر تواڈے لئی وی اے تھکے ہو تے پہلا پرشادا چک لو. دال پھلکا تیار کر پرشادا چکو. کہن لگے سی تارو سنگھ نوں تیری بھن نوں گرفتار کرنا آئے ہاں. اونی دیر نو ایک سجن کوئی ہندو ویر کہندیا دوڑیا. بھائی صاحب ہل پہ باندھے سن. یہ پنڈ تو باہر نے بھائی صاحب دے کھیت جڑے نے. یہ پنڈ دے نیائی نہیں, پولے پنڈ تو دور نے. اوتھے بھائی صاحب ہل واہ رہے سن. ان جا کے دسیا بھائی صاحب نو بھی فوجی دستہ آ گیا تہانوں پکڑن آئے ہا. میں تہانوں دسن آیا بھی تسی نکل جاؤ کسی پاسے جاں جھاڑ چ لک جاؤ. بھائی صاحب ہل کر چڈ کے کہندے آ سکھ دا کام کوئی نہیں لکنا. میں گناہ کو کیتا ہے, میں کوئی پاپ نہیں کیتا. ہل پنجالی انہوں دتی تو گھر نو لے جی جتھے اپنے بلد سن جتھے رکھ دین تو ادھر لے جی. آ بھائی صاحب گھر آ گئے. فوجی دستا سی آ کے فتح گجائی. مسلمان ہندو سارے کٹھے نمبردار پنڈ دا اُن فوجی دستے نے چڑکیا کہ نمبردارا تو جواب دے گئے جی تین پتا سی کہ اس پنڈ چ باغیاں نی روٹی پک دی لنگر پک دے دسیا کیوں نہیں. نمبردار نے کہا تے ہندو بھی کھاندا ہے تے مسلمان بھی کھاندا. انہاں کہا سی بی بی تارو تے تارو سنگھ دونوں بھن بھراواں نو گرفتار کرنا ہے. جیڑی سچائی ہوندی تو مکرنا نہیں چاہیے. ہندو تے مسلمان دونوں تیران سامنے آ کے کھلو گئی. اتوں ایک بزرگ نے کوئی نمبردار کہندے انہیں کھلو کے کیا دستے نو جو بندہ بھی رس چاہتا ہے اس مائی نو ہاتھ نہ لائیو. یہ مائی تارو سنگھ دی ماں نہیں, سارے پنڈ دی ماں ہے. کنا پیار ہوئے گا سکھ دا. اس بی بی بھن تارو نو گرفتار نہ کرو. یہ کلی تارو سنگھ دی بھن نہیں, مسلمان کہندے نے تارو ساڈی بھی بھن ہے. اتے کچھ کہندے نے پھر انہوں نے پیسے دے کے جسلیت ہے کہ بی بی تارو نو گرفتار نہیں ہون دیتا. بھائی تارو سنگھ جی نو گرفتار کر لیا گیا. جدو تر لگے سارا پنڈ آیا. سارے برا یہ بھی پتا ہے لاہور گئے نے واپس نہیں آنا. سکھ بندگی والا جی اتہاس کہندا جیون دا اچا جپی تے تپی سمرن چ پیجا کیرتن کرن والا. بھائی صاحب نو جدو لجان لگے نمبردار نے یہ کیا نال دیا نے کیا ایک وری ماں تے بھن نو ملتا لین دیو کیول اموشنل کر لی نہیں. جدو ملے ماں نو متھا ٹیکیا کہنے ماں نے متھا چومیا کٹ کے اپنے سینے نہ لایا تے سونا کالا داڑا 25 سال دی میرا خیال عمر تھوڑی عمر سی جی بھائی صاحب دی. ہاں جی کالا داڑا تے اس وقت داڑے نو ہاتھ چ لے کے کہندی پوت واپس تا نہیں آنا مینوں پتا ہے پر آ دیکھیں ایک کیس نہ کر.
1: بھج بلبیر برم سکھ ساگر گرت پرت گہل ہو انگوریا سرون سرت نین سندر نہیں آرت دوار رٹت انگوریا. ترلے بھرا ایک شبد جودڑیاں نال لبڑے آیا ایک واک بینتیاں دے پرواہ جاری کردہ ہویا ایک بچن ਹਰ ਸਮਈ ਆਪਣੀ ਹਾਲਤ ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਅੱਗੋਂ ਪ੍ਰਗਟ ਕਰਨ ਵਾਲਾ ਇਹ ਮਹਾਨ ਸ਼ਬਦ ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ। ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਤੂੰ ਮੇਰੀ ਉਂਗਲ ਪਕੜ, ਕਿਉਂ ਮੈਂ ਚੱਲ ਨਹੀਂ ਸਕਦਾ, ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਚੱਲ ਸਕਦੇ। ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਮੈਂ ਉਹ ਬੱਚਾ ਜਿਸ ਨੇ ਅੱਜ ਹੀ ਚੱਲਣਾ ਸਿੱਖਿਆ, ਔਰ ਜਿਸ ਬੱਚੇ ਨੇ ਅੱਜ ਚੱਲਣਾ ਸਿੱਖਿਆ ਉਹ ਕਰ ਸਕਦਾ। ਇੱਕ ਕਦਮ ਚਲੇਗਾ, ਦੋ ਕਦਮ ਚਲੇਗਾ, ਤੀਸਰੇ ਤੇ ਡਿੱਗੇਗਾ, ਲਾਜ਼ਮੀ ਡਿੱਗੇਗਾ। ਲੇਕਿਨ ਇਤਨੀ ਗੱਲ ਵੀ ਸਪਸ਼ਟ ਹੈ, ਜਿਸ ਦਿਨ ਬੱਚਾ ਇੱਕ ਕਦਮ ਪੁੱਟਦਾ ਹੈ ਮਾਂ ਨੂੰ ਖੁਸ਼ੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਬੱਚੇ ਨੂੰ ਚੱਲਣਾ ਆ ਗਿਆ, ਪਿਓ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਬੱਚੇ ਨੇ ਪੈਰ ਪੁੱਟੇ ਨੇ ਖੁਸ਼ੀ ਨਾਲ। ਮਾਂ ਬਾਪ ਫੁੱਲੇ ਨਹੀਂ ਸਮਾਉਂਦੇ। ਜਦ ਕਿਸੇ ਧਾਰਮਨ ਮਨੁੱਖ ਦੀ ਸੁਰਤ ਧਿਆਨ ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਮਾਰਗ ਤੇ ਚੱਲ ਪੈਂਦਾ, ਚਲੋ ਇੱਕ ਕਦਮ ਹੀ ਸਹੀ, ਚੱਲਿਆ ਤੇ ਹੈ, ਇੱਕ ਕਦਮ ਚੱਲਣਾ, ਇੱਕ ਕਦਮ ਦਾ ਪੁੱਟਣਾ ਬੜੀ ਵੱਡੀ ਕਰਾਮਾਤ ਹੈ, ਬੜੀ ਵੱਡੀ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਹੈ। ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਗੁਰਦਾਸ ਜੀ ਫਰਮਾਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਚਰਨ ਸਰਨ ਗੁਰ ਏਕ ਪੈਂਡਾ ਜਾਹੇ ਚੱਲ, ਸਤਿਗੁਰ ਕੋਟ ਪੈਂਡਾ ਆਗੇ ਹੋਏ ਲੇਤ ਹੈ। ਤੂੰ ਇੱਕ ਕਦਮ ਚੱਲ ਤੇ ਸਹੀ, ਵਾਟ ਲੱਖਾਂ ਕੋ ਦੀ ਹੈ, ਚਿੰਤਾ ਨਾ ਕਰ। ਕਦਮ ਇੱਕ ਦੀ ਹੀ ਚਿੰਤਾ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ। ਅਗਰ ਇੱਕ ਕਦਮ ਕਿਸੇ ਬੱਚੇ ਨੇ ਪੁੱਟਿਆ ਹੈ ਤਾਂ ਗੱਲ ਸਪਸ਼ਟ ਹੋ ਗਈ, ਚੱਲਣ ਦੀ ਜਾਚ ਆ ਗਈ, ਇਹ ਚੱਲ ਪਿਆ। ਜਿਸ ਦਿਨ ਇਹ ਬੱਚਾ ਤਿੰਨ ਚਾਰ ਸਾਲ ਦਾ ਹੋ ਜਾਏ ਤੇ ਪੈਰ ਨਾ ਪੁੱਟੇ, ਚੱਲੇ ਨਾ, ਮਾਂ ਨੂੰ ਚਿੰਤਾ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਪਿਤਾ ਨੂੰ ਪੀੜਾ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਲੈ ਜਾਂਦੇ ਡਾਕਟਰ ਕੋਲੋਂ, ਹੋ ਗਿਆ ਤਿੰਨ ਸਾਲ ਦਾ, ਹੋ ਗਿਆ ਚਾਰ ਸਾਲ ਦਾ, ਪੈਰ ਨਹੀਂ ਪੁੱਟਦਾ। ਤਿੰਨ ਚਾਰ ਵਰਿਆਂ ਦਾ ਹੋ ਗਿਆ, ਅਜੇ ਇਸ ਦੀ ਜ਼ਬਾਨ ਚੋਂ ਮਾਂ ਸ਼ਬਦ ਨਹੀਂ ਨਿਕਲਿਆ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮਾਂ ਅੱਖਰ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਬੱਚੇ ਦੀ ਜ਼ਬਾਨ ਚੋਂ ਨਿਕਲਦਾ, ਮੰਮਾ ਅੱਖਰ ਪਹਿਲੇ ਨਿਕਲਦਾ, ਮਾਂ ਮਾਂ ਇਹ ਪਹਿਲਾ ਕਰਨ ਲੱਗ ਪੈਂਦਾ। ਮਾਂ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੈ ਔਰ ਅਖੀਰ ਵਿਚ ਇਸ ਜ਼ਬਾਨ ਚੋਂ ਅਗਰ ਨਿਕਲੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਮਾਂ ਦਾ ਪ੍ਰਤੱਖ ਰੂਪ ਤੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਇਆ, ਮਾਂ ਮਾਂ ਮਾਂ ਦੇ ਛਪੇ ਹੋਇਆ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦਾ ਰੂਪ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਅਗਰ ਇਹ ਨਹੀਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਇਆ ਤਾਂ ਬੱਚਾ ਅਜੇ ਬੱਚਾ ਰਹਿ ਗਿਆ, ਬਜ਼ੁਰਗ ਨਹੀਂ ਹੋਇਆ। ਮਾਂ ਕਹਿਣਾ ਆਇਆ ਹੈ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਕਹਿਣਾ ਨਹੀਂ ਆਇਆ। ਜੇ ਮਾਂ ਨਿਕਲਿਆ, ਅਜੇ ਸਰੀਰਕ ਜੋ ਮਾਂ ਸੀ ਉਸਦਾ ਨਾਂ ਤੇ ਨਿਕਲ ਆਇਆ ਇਹਦੀ ਜ਼ਬਾਨ ਚੋਂ, ਭਾਵੇਂ ਮਾਂ ਨੇ ਨਹੀਂ ਆਖਿਆ ਮੈਂ ਮਾਂ ਹਾਂ ਤੇਰੀ, ਲੇਕਿਨ ਨਿਕਲਿਆ, ਪ੍ਰਕਿਰਤੀ ਇਸ ਦੇ ਮੂੰਹੋਂ ਕਢਵਾਉਂਦੀ ਹੈ। ਚਾਹੇ ਕਿਸੇ ਦੀ ਭਾਸ਼ਾ ਇੰਗਲਿਸ਼ ਹੋਵੇ, ਪਰਸ਼ੀਅਨ ਹੋਵੇ, ਅਰਬੀਅਨ ਹੋਵੇ, ਚਾਹੇ ਕੋਈ ਹਿੰਦੀ ਬੋਲਦਾ, ਸਿੰਧੀ ਬੋਲਦਾ, ਪੰਜਾਬੀ ਬੋਲਦਾ, ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਤਮਾਮ ਬੱਚਿਆਂ ਦੀ ਜ਼ਬਾਨ ਚੋਂ ਜੋ ਪਹਿਲਾ ਅਕਸ਼ਰ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦਾ ਮੰਮਾ ਹੀ ਆਉਂਦਾ, ਮਾਂ ਮਾਂ ਮਾਂ। ਔਰ ਜੇ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਅੰਤ ਹੋਵੇ ਤੇ ਆਖਰੀ ਅਕਸ਼ਰ ਇਹ ਹੋਵੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਜੀਵਨ ਯਾਤਰਾ ਸਫਲ ਹੋ ਗਈ, ਜਗਤ ਤੇ ਆਇਆ ਸਫਲ ਹੋ ਗਿਆ, ਮਾਂ ਤੇ ਨਿਕਲਿਆ, ਔਰ ਹਰ ਪੀੜਾ ਦੇ ਸਮੇਂ ਵੀ ਨਿਕਲਿਆ ਹਾਏ ਮਾਂ ਹਾਏ ਮਾਂ, ਔਰ ਮੌਤ ਦੇ ਸਮੇਂ ਵੀ ਨਿਕਲਿਆ ਹਾਏ ਮਾਂ ਹਾਏ ਮਾਂ, ਇਹ ਬੱਚਾ ਬੱਚਾ ਰਹਿ ਗਿਆ, ਅੱਗੇ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕਿਆ। ਤੋ ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਫਰਮਾਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਮੈਨੂੰ ਬੋਲਣ ਦੀ ਜਾਚ ਨਹੀਂ ਆਈ, ਤੇਰੇ ਬੋਲ ਮੈਂ ਸੁਣ ਸਕਾਂ, ਮੇਰੇ ਕੋਲ ਕੰਨ ਵੀ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਮੈਂ ਆਪਣੀ ਆਵਾਜ਼ ਤੇਰੇ ਕੰਨਾਂ ਤੱਕ ਪਹੁੰਚਾ ਸਕਾਂ, ਮੇਰੀ ਜ਼ਬਾਨ ਨੂੰ ਅਜੇ ਬੋਲਣ ਦੀ ਜਾਚ ਨਹੀਂ ਆਈ, ਤੇਰੇ ਰਸਤੇ ਤੇ ਮੈਂ ਚੱਲ ਸਕਾਂ, ਉਹ ਪੈਰ ਮੈਂ ਕਿੱਥੋਂ ਲਿਆਵਾਂ। ਹੈਗੇ ਨੇ ਮਨੁੱਖ ਕੋਲ ਪੈਰ, ਕਲੱਬ ਥੀਏਟਰਾਂ ਦੇ ਮਾਰਗ ਤੇ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ ਮਾਰਗ ਤੇ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਸੰਸਾਰ ਦੇ ਮਾਰਗ ਤੇ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਕਦੀ ਕਦਾਈ ਕੋਈ ਕਦਮ ਜੋ ਪਰਮਾਰਥ ਦੇ ਮਾਰਗ ਤੇ ਚੱਲਣ। ਸਤਿਗੁਰੂ ਕਹਿੰਦੇ ਮੇਰੇ ਕੋਲ ਉਹ ਹੱਥ ਵੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਜੋ ਤੇਰਾ ਦਾਮਨ ਪਕੜ ਸਕਣ। ਹੱਥ ਹੈ ਨਾ ਮਨੁੱਖ ਕੋਲ, ਕਦੀ ਪੁੱਤਰਾਂ ਦਾ ਦਾਮਨ ਪਕੜਿਆ, ਕਦੀ ਪਤਨੀ ਦਾ, ਕਦੀ ਪਤੀ ਦਾ, ਕਦੀ ਮਾਂ ਦਾ, ਕਦੀ ਪਿਤਾ ਦਾ, ਕਦੀ ਮਿੱਤਰਾਂ ਦਾ ਦਾਮਨ ਪਕੜਿਆ, ਕਦੀ ਭਰਾਵਾਂ ਦਾ ਦਾਮਨ ਪਕੜਿਆ, ਕਦੀ ਭੈਣ ਦਾ ਦਾਮਨ ਪਕੜਿਆ, ਕਦੀ ਪੜੋਸੀਆਂ ਦਾ। ਹੇ ਪ੍ਰਭੂ, ਤੇਰਾ ਦਾਮਨ ਪਕੜ ਸਕਾਂ, ਅਜੇ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਦੇ ਚੋਂ ਸਖਤ ਨਹੀਂ ਆਈ, ਅਜੇ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਦੇ ਚੋਂ ਪਕੜ ਨਹੀਂ ਆਈ। ਹੁੰਦਾ ਤੇ ਹੈ ਹੱਥਾਂ ਦੇ ਚ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਦਾਮਨ, ਹਰ ਇੱਕ ਦੇ ਹੱਥਾਂ ਚ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਕਿਸੇ ਦੇ ਹੱਥ ਮਨਾ, ਕਿਸੇ ਦੇ ਪਿਤਾ ਦਾ ਦਾਮਨ ਹੈ, ਉਸ ਦਾਮਨ ਦੇ ਆਸਰੇ ਤੇ ਚੱਲ ਰਿਹਾ। ਕਿਸੇ ਦੇ ਹੱਥ ਚ ਭਰਾਵਾਂ ਦਾ ਦਾਮਨ ਹੈ, ਕਿਸੇ ਦੇ ਹੱਥ ਚ ਪਤਨੀ ਦਾ ਦਾਮਨ ਹੈ, ਪਤੀ ਦਾ ਦਾਮਨ ਹੈ, ਔਰ ਕਿਸੇ ਦੇ ਹੱਥ ਚ ਪੜੋਸੀਆਂ ਦਾ। ਕਦੀ ਕਦਾਈ ਕੋਈ ਕਬੀਰ ਜੈਸਾ, ਰਵਿਦਾਸ ਜੈਸਾ, ਰਾਮਾਨੰਦ ਜੈਸਾ ਕਹਿ ਉੱਠਦਾ ਹੈ, ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਚ ਕੇਵਲ ਤੇਰਾ ਹੀ ਪੱਲਾ ਹੈ। ਔਰ ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅਗੰਮੇ ਬੋਲ, ਸਭੇ ਸਾਖ ਕੁੜਾਵੇ ਜਿੱਥੇ ਤੋ ਪੱਲੇ ਤੈਦੇ ਲਾ ਗਈ। ਉਰਦੂ ਫਾਰਸੀ ਦਾਮਨ ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਪੰਜਾਬੀ ਚ ਪੱਲਾ ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਨੇ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਚ ਕੇਵਲ ਤੇਰਾ ਹੀ ਪੱਲਾ ਹੈ। ਸਫਲ ਹੋ ਗਏ ਹੱਥ, ਤੇਰਾ ਪੱਲਾ ਮੇਰੇ ਹੱਥ ਚ ਆ ਗਿਆ। ਮਹਾਨ ਹੋ ਗਏ ਨੇ ਹੱਥ, ਤੇਰਾ ਦਾਮਨ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਚ ਆ ਗਿਆ। ਤੇ ਜਦ ਤੇਰਾ ਦਾਮਨ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਚ ਆ ਗਿਆ, ਹੁਣ ਜਿੱਥੇ ਤੂੰ ਉੱਥੇ ਇਹ ਦਾਮਨ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਚ, ਇਹ ਪੱਲਾ ਮੇਰੇ ਹੱਥਾਂ ਚ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਇਹ ਮਹਾਨ ਵਾਕ ਅਧਿਆਤਮਕ ਗਹਿਰਾਈਆਂ ਨੂੰ ਆਪਣੇ ਵਿਚ ਛੁਪਾਈ ਬੈਠਾ, ਜਿਸ ਨੂੰ ਉਜਾਗਰ ਕਰਨ ਦੀ ਮੈਂ ਇੱਕ ਨਿਮਾਣੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰ ਰਿਹਾ। ਭੁਜ ਬਲ ਵੀਰ ਬ੍ਰਹਮ ਸੁਖ ਸਾਗਰ, ਗਰਤ ਪਰਤ ਗਹਿ ਲੇਹੋ ਅੰਗੁਰੀਆ, ਸਰਵਨ ਸੁਰਤ ਨੈਨ ਸੁੰਦਰ ਨਹੀਂ, ਆਰਤ ਦੁਆਰ ਰਟੁਤ ਪਿੰਗੁਰੀਆ। ਹੇ ਪ੍ਰਭੂ, ਉਹ ਖੂਬਸੂਰਤ ਨੇਤਰ ਮੈਂ ਕਿੱਥੋਂ ਲਿਆਵਾਂ ਜਿਹੜੇ ਤੈਨੂੰ ਵੇਖ ਸਕਦੇ ਨੇ। ਇਸ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਹੋਰ ਕੋਈ ਅੱਖਾਂ ਖੂਬਸੂਰਤ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀਆਂ ਜਿਨ੍ਹਾਂ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਪਰਮਾਤਮਾ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਵੇਖੋਗੇ ਅੱਖਾਂ, ਕਿਸੇ ਦੀ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਧਨ ਹੈ, ਟਪਕ ਰਿਹਾ ਲੋਭ, ਕਿਸੇ ਦੀ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਰੂਪ ਹੈ, ਟਪਕ ਰਹੀ ਹੈ ਵਾਸ਼ਨਾ, ਕਿਸੇ ਦੀ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਉਸਦੀ ਔਲਾਦ ਹੈ, ਟਪਕ ਰਹੀ ਹੈ ਮਮਤਾ, ਮਮਤਾ ਹੀ ਦੱਸਦੀ ਪਈ ਹੈ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਧੀਆਂ ਪੁੱਤਰ ਨੇ, ਵਾਸ਼ਨਾ ਹੀ ਦੱਸਦੀ ਪਈ ਹੈ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਰੂਪ ਰੰਗ ਹੈ, ਕ੍ਰੋਧ ਹੀ ਦੱਸ ਰਿਹਾ ਇਹ ਲਾਲ ਅੱਖਾਂ ਹੀ ਦੱਸ ਰਹੀਆਂ ਨੇ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਕੋਈ ਦੁਸ਼ਮਣ ਬੈਠ ਗਿਆ, ਔਰ ਦੁਸ਼ਮਣ ਨੇ ਅੱਖਾਂ ਲਾਲ ਕਰ ਦਿੱਤੀਆਂ। ਅੱਖਾਂ ਲਾਲ ਨਹੀਂ ਹੋਈਆਂ, ਦੁਸ਼ਮਣ ਨੇ ਲਾਲ ਕਰ ਦਿੱਤੀਆਂ, ਦੁਸ਼ਮਣ ਨੇ ਆਪਣਾ ਰੰਗ ਅਧਪਕ ਦਿੱਤਾ। ਕਦੀ ਕਦਾਈ ਉਹ ਅੱਖਾਂ ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿਚ ਪਰਮਾਤਮਾ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਔਰ ਜਦ ਪਰਮਾਤਮਾ ਅੱਖਾਂ ਚ ਬੈਠਦਾ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਨੇਤਰਾਂ ਤੋਂ ਕੋਈ ਨੇਤਰ ਖੂਬਸੂਰਤ ਨਹੀਂ ਆਉਂਦੇ। ਉਹ ਐਸੀ ਖੂਬਸੂਰਤ ਅੱਖ ਜਿਹਦੇ ਚੋਂ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਝਲਕਦੀ ਹੈ, ਜਿਹਦੇ ਚ ਪ੍ਰੇਮ ਝਲਕਦਾ ਹੈ, ਜਿਸਦੇ ਚੋਂ ਸਮਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਝਲਕਦੀ ਹੈ, ਜਿਸਦੇ ਚੋਂ ਦਇਆ ਡੁੱਲ ਡੁੱਲ ਕੇ ਪੈਂਦੀ ਹੈ, ਉਸੇ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਨੂੰ ਆਖਿਆ ਗਿਆ ਅੰਮ੍ਰਿਤਮਈ ਦ੍ਰਿਸ਼ਟ, ਅੰਮ੍ਰਿਤ ਦ੍ਰਿਸ਼ਟ। ਨਹੀਂ ਤੇ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਵੀ ਜ਼ਹਿਰੀਲੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਜਿਵੇਂ ਕਈਆਂ ਦੇ ਬੋਲ ਜ਼ਹਿਰੀਲੇ ਆਉਂਦੇ ਨੇ, ਕਈਆਂ ਦੀ ਤੱਕਣੀ ਵੀ ਬੜੀ ਜ਼ਹਿਰੀਲੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਕਈਆਂ ਦੇ ਬੋਲ ਜ਼ਖਮੀ ਕਰ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਕਈਆਂ ਦੀ ਤੱਕਣੀ ਵੀ ਆਘਾਤ ਪਹੁੰਚਾਉਂਦੀ ਹੈ, ਚੋਟ ਪਹੁੰਚਾਉਂਦੀ ਹੈ, ਗਿਰਾ ਕੇ ਰੱਖ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਤੱਕਣੀ ਵਿਚ ਜ਼ਹਿਰ ਵੀ ਹੈ, ਤੱਕਣੀ ਵਿਚ ਅੰਮ੍ਰਿਤ ਵੀ ਹੈ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਫਰਮਾਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਭੁਜ ਬਲ ਬੀਰ ਬ੍ਰਹਮ ਸੁਖ ਸਾਗਰ, ਗਰਤ ਪਰਤ ਗਹਿ ਲਿਓ ਅੰਗੁਰੀਆ, ਸਰਵਨ ਸੁਰਤ ਨੈਨ ਸੁੰਦਰ ਨਹੀਂ, ਆਰਤ ਦੁਆਰ ਰਟੁਤ ਪਿੰਗੁਰੀਆ। ਮੇਰੇ ਕੋਲ ਕੰਨ ਵੀ ਨਹੀਂ ਤੇਰੇ ਅਗੰਮੀ ਬੋਲਾਂ ਨੂੰ ਸੁਣ ਸਕਾਂ, सुन सकते ने कन परिवार की आवाज संसार की आवाज किथे निरंकार की आवाज सुनते ने बह रहे ने हर एक दे कन बह रहे ने आवाजा सुन रहे ने ऐसी गल नहीं है समुचे परिवार की आवाज सुन सकते ने संसार की आवाज सुन सकते ने निरंकार दी ते कदी कदाई कोई कद पुरुष धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने जो बोलत है मृग मीन पंखेरू सो बिन हर जापत है नहीं और ए परिपूर्ण परमात्मा जितनी भी आवाजा मेरे कन्ना च पै रही पंछियां दिया पशुआं दिया मनुखां दिया बदलां दी गर्जन पवन दी शांशा मैनु तेंज लगदा है ए तू ही बोल रहे है सब तेरी आवाज सब तेरा नाद सब तेरा संगीत तो साहब कहंदे ने मेरे कोलो कन भी नहीं मेरे कोलो जबान भी नहीं मैं अपने बोल तेरे तक पहुंचावा किसे दे बोल घर तो बाहर नहीं जांदे उसदे घर दे ची सिक्का चलदा है ये सिक्का उसका बाहर नहीं चलदा इहदी गल घर दे बंदे ते मन सकदे ने बाहर दे नहीं इहदे बोल बाहर नहीं चलदे कदी कदाई कोई कद व्यक्ति उसके बोल सारे महल सारे कलोनी चल जाते हैं मन लेंदी है समुची वसनीक उसके बचना उसके बोलों मन लेंदी है सुन दी है किसे किसे दे बोल राज दरबार देश भी पहुंचते हैं उत्थे भी सुने जाते हैं कदी कदाई कोई लखा करोड़ा च एक कद खुशकिस्मत इंसान जिस दे बोल निरंकार तक पहुंचते ने और सुन दे निरंकार उस दे बोल परमात्मा नु भी सुनने पैंदे ने उस दे बोल ईश्वर नु भी सुनने पैंदे ने धन गुरु अर्जन देव जी महाराज फरमान कर दे ने उस जबान में कित्थों लेवा जेडे तेरे तक बोल पहुंचा सके वो कन में कित्थों लेवा जेडे तेरे बोल सुन सके वो नेत्र में कित्थों लेवा जो तेनु वेख सकन और हथां दी ओ मैं पकड़ कित्थों लेवा जो तेरा दामन पकड़ सकन मेरे कुल ते पैर भी कोई नहीं तेरे मार्ग ते चल सकन मनुख दी सारी अहमियत खासियत ज्ञान इंद्रियां करके है कर्म इंद्रियां करके है अगर एक कर्म इंद्रेश दे कोलों खो लईए ते ज्ञान इंद्रेश दे कोलों खो लईए फिर पत्थर ते मनुख दे कोई फर्क नहीं है पत्थर चल नहीं सकदा पत्थर किसे पत्थर दा दामन पकड़ नहीं सकदा क्योंकि उहदे कोल हाथ पैर नहीं ने पत्थर नहीं बोल सकता पत्थर सुन नहीं सकदा पत्थर वेख नहीं सकदा पत्थर सुंग नहीं सकदा पत्थर स्पर्श नहीं कर सकदा पत्थर सोच नहीं सकदा अगर यही सब कुछ धार्मिक तल ते मनुख ना कर सके तो कम से कम धार्मिक दुनिया दा ते पत्थर ही है और कुछ भी नहीं है होवेगा बाजार दे च इंसान होवेगा गुरुद्वारे मंदिर दे ते बैठा जिवें पत्थर जिवें पत्थर नू कोई बोध नहीं पत्थर दे च कोई गति नहीं पत्थर दे च कोई पकड़ नहीं पत्थर कोई सुनदा नहीं मैनू ते एक गाथा याद आई एक सूफी संत हसन दी ओ जद भी कुरान दी तलावत करे ते फिर वाज देवे व्याख्या करे तो मुंह दीवार दी तरफ कर लेंदा सी और पिठ कर लेंदा सी स्रोतियां दी तरफ कुछ दिन ते स्रोतियां ने बर्दाश्त कीता चलो खैर सुन दे पया चलो मुंह साड़ी तरफ नहीं करदा ते ना सही बोल साड़े तक पहुंचते ने लेकिन एक दिन स्रोतियां ने बेनती कीती फकीर साईं ऐसा क्यों कर दे हो जब सानू सुनाण वास्ते ही तलावत करते हो जब सानू सुनाण वास्ते ही उपदेश आवाज देंदे हो फिर मुंह दीवार दी तरफ कर लेंदे हो पिट साड़ी तरफ कर लेंदे हो तो हसन मुस्कुराया कहिंदा मित्रो मैं थोड़े विच ते दीवार विच कोई फर्क नहीं समझदा थानू सुना दिता दीवार नू सुना दिता एक कोई गल है कोई फर्क नहीं है मेरे कहने नाल दीवार नहीं बदलती मेरे कहने नाल तुसी भी नहीं बदलते मैं बोलदा दीवार नहीं सुनदी मैं बोलदा तुसी भी किथे सुनदे ओही कुछ सुनिया जांदा है जो मनिया जांदा जिसनों मनिया ही नहीं تو کی سنیا، اس طرح کا سننا تو پھر دیوارا بھی سن دیا. دھارمک دنیا دے منک پتھر دا پتھر رہ جاندا ہے، جیسے ایک معصوم بچہ کہنا تے یہی بنے گا پتھر دی طرح، کچھ بھی نہیں سنائی دیندا پیا، کچھ بھی نہیں دکھائی دے رہا، چل بھی نہیں سکتا، کچھ پکڑ بھی نہیں سکتا، بول بھی نہیں سکتا، کوئی بھی بود نہیں اس نو، کیونکہ گود انج پیا جی میں ایک پتھر. لیکن پتھر وچ اے امید نہیں کیتی جا سکتی کہ کدی یہ چلے گا، کدی یہ دامن پکڑے گا، کدی لگ بلے بولے گا. بچے نے اس واسطے گود وچ رکھے اور ممتا نال رکھے ہے، آسا جڑی ہوئی ہے، امید جڑی ہے، اج نہیں تے کل چلے گا، چلو اج نہیں تے کل بولے گا، اج نہیں تے کل سنے گا، اج نہیں تے کل اس نو اصلیت دکھائی دے گی. ستسنگ دے جو ستسنگی بیٹھے ہوندے نے گرو اسے ڈھنگ نال برداشت کردا ہے، چلو کوئی گل نہیں، اج چلنا نہیں آیا کل چل لین گے، اج ویکھنا نہیں آیا کل ویکھ لین گے، اج سننا نہیں آیا کل سن لین گے. اوتاری پرش انہ ستسنگیاں نو اس ڈھنگ نال برداشت کردے نے، اور اوتاری پرش اس ڈھنگ دی امید انہاں نال جوڑدے نے. اس شبد دے ارتھ کیتے نے مہان دارشنک فلوسفر وقت دے گروانی دے ٹیکہ کار بھائی صاحب بھائی گرداس. اپنے آلمانہ ڈھنگ نال انج کھول دے نے، دیکھ بے کو نہ درشت نہ درس دکھائے بے کو، کیسے پریے درسن دیکھیے دکھائیے، اے پربھو تینو دیکھ سکاں میرے کو لکھا نہیں نے. کہہ بے کو نہ سرت نہ سرون سن بے کو، کیسے پریے ندھ گن سنیے سنائیے. میں سن سکا میرے کو سرون نہیں نے، اور تیرے کنا تک میں بول پچا سکا میرے کو زبان بھی نہیں ہے. تیسری پنکتی چ بڑی باکمال گل کر دے نے بھائی صاحب، من میں گرمت گرمت میں نہ من، نیچل ہوئے کیسے ان من لے ولائیے. اے گرو جو تیری سوچنی ہے، جو تیری مت ہے، وہ مینوں قبول نہیں ہے. جو میری سوچنی ہے، جو میری مت ہے، وہ تینوں قبول نہیں. تو سمبند کس طرح جڑے، رشتہ کیویں جڑے؟ ایک بچے دی سوچنی نال ایک 70 سال دا بڈھا سہمت ہو گیا ہے، اس نو بڈھا آکھن دی لوڑ نہیں، یہ بھی بچہ ہے. پر ایک 4 سال دا بچہ، 81 سال دے بزرگ اور مہان تتویتا برہم گیانی سنت نال سہمت ہو گیا ہے، جس نو 4 سال دا بچہ آکھن دی لوڑ نہیں، یہ بزرگ ہے. اچھے خیالاں نال اوہی سہمت ہو سکدا ہے جو اچھا ہے، چھوٹے خیالاں نال اوہی سہمت ہو سکدا ہے جو چھوٹا ہے. دھن گرو انگد دیو جی نے اس نو بڑا سونا کھولیا ہے، نال اے آنے دوستی وڈا رو سونےوں، پانی اندر لیک جاؤں تسدا تھاؤں نہ تھاؤں. اپنے تو وڈے نال دوستی نہیں ہو سکتی، اپنے تو چھوٹے نال بھی نہیں ہو سکتی. یہ دوستی پانی دی لکیر ہوے گی، ادھر لکیر کڈی ادھر مٹ گئی. ایک 80 سال دے برد دا 5 سال دے اس معصوم بچے نال ممتا دا سمبند ہو سکتا ہے، دادے پوتے دا سمبند ہو سکتا ہے، مترتا نہیں ہے، دوستی نہیں ہے. دوستی تے سم تلتے ہوں دی، برابری دے تلتے ہوں دی، وچاراں دی سانج. تو کیا 80 سال دا بڈھا یہ 4-5 سال دے بچے دے وچاراں نال سہمت ہوے گا؟ اگر ہو گیا تو اس نو بزرگ کہن دی لوڑ بھی نہیں، یہ بچہ ہے. کیا یہ بچہ 70-80 سال دے اس بزرگ دے وچاراں نال سوچنی نال طرز زندگی نال سہمت ہوے گا؟ کتھے ہی نہیں. اگر سہمت ہو گیا تو بچہ بچہ نہیں، یہ بزرگ ہے. دوستی سم تلتے ہوں دیئے، برابری دے تلتے ہوں دیئے. اگر ایک مورخ نال ایک گیانی سہمت ہو گیا، سیاح سہمت ہو گیا، اس نو سیاح آکھن دی لوڑ کی موڑ ہے؟ اور ایک مہان سیانے نال دارشنک نال گیانی نال ایک مورخ سہمت ہو گیا تو ہن اس نو مورخ کہن دی بھی لوڑ نہیں، سیاح ہو گیا، سوجوان ہو گیا. तल सम हो गए, बराबर हो गए। भाई साहब कहते मन में गुरमत, गुरमत में ना मन, ने चल होए कैसे उन मन ले उलाइए, जो मेरी मत है गुरु तैनू कबूल नहीं, जो तेरी सोचनी है मैनू कबूल नहीं। तेरी सोचनी देच परमात्मा है, मेरी सोचनी देच पदार्थ ने, तेरी सोचनी देच राम है, मेरी सोचनी देच काम है, तेरी सोचनी देच निरंकार है, मेरी सोचनी देच अहंकार है, मेरी सोचनी नाल तू सहमत नहीं, तेरी सोचनी नाल मैं सहमत नहीं, तो रिश्ता किस तरह जुड़े, मैं नेड़े किस तरह आवा। मन में गुरमत, गुरमत में ना मन, नेचल होए कैसे उन मन ले बुलाइए, अंग अंग भंग रंग रूप कुल हीन दीन, कैसे वो नायक की नायका कहाइए। भाई सब कहने अंग अंग टूटे ने, ना मेरे कुल हाथ ने, ना मेरे कुल पैर ने, ना मेरे कुल अखा ने, ना मेरे कुल कन है, ना मेरे कुल रसना है, ना मेरे कुल सोचनी है। हे गुरु मैं तो पत्थर दा पत्थर, बिल्कुल पत्थर दा पत्थर। धन गुरु अर्जन देव जी महाराज कहंदे ने चलना आ गया हे प्रभु मैनू खुशी हुई है, पर उच्च बड़ी तेज चलना आया जिसने आज ही चलना सीखा तो किन्ना क चलेगा, एक कदम गिरेगा, लाजमी गिरेगा। इस वास्ते फरियाद कर देने सतगुरु तू मेरा हाथ पकड़, तू मेरी उंगल पकड़, भुज बल वीर ब्रह्म सुख सागर गरत परत गह लेहो अंगुरिया। एक कदम पुटन दी ते आप मेहनत करनी पैंदी है, एक कदम चलन दी ते आप समर्था जुटानी पैंदी है। कहने इतनी समर्था कोई जुटा लवे तो बां पकड़ लेंदा है परमात्मा, बां पकड़ लेंदा है गुरु, और फिर सारी लंबी वाट तय हो जाती है सहारे नाल, ईश्वरी जो है सहारे नाल। थोड़ी जिया झलक दिखाई देती है, थोड़ी जिया तो यह महान झलक नू भी वेख सकेगा, थोड़ी जिया झलक की ही अपने औगुण दिखाई देने लग पैने। एक झलक है, पहला प्रकाश की है, अपनिया कमजोरियां दिखाई दे जाना, बड़े तो बड़े बलवान मनुख सियाने मनुख कदी उन्होंने अपने औगुण नहीं दिखाई देते, और कदी उन्होंने अपनी कमजोरियां कबूल भी नहीं किया। दिखाई देन ते कबूल करन, कदी कोई गुनाहगार नहीं कहता कि मैं गुनाहगार हां, ना गुनाह दिखाई देते ने ना गुनाह नमन। अज तक अदालतां दे जितने कातल पेश होए, जितने चोर डकैत पेश होए, किसी ने भी नहीं आख्या सी कतल कीता है, गुनाह कीता है, गुनाह कीते कबूल ही नहीं, गुनाह गुनाह दिखाई नहीं देंदा। और गुनाह किधरे रोज दी किरत बन जाए तो गुनाह धंधा बन जाता है, गुनाह गुनाह नहीं रह जाता, पाप धंधा बन जाता है, पाप पाप नहीं दिखाई देंदा। कमजोरी अगर किरत बन गई है तो फिर कमजोरी दिखाई नहीं देवेगी, क्योंकि ते किरत है, ये ते धंधा है, धंधा ते धंधा है। कई दफा ऐसा होता है पाप धंधा बन जाता है, गुनाह धंधा बन जाता है, दुनिया भर का अनर्थ धंधा बन जाता है, तो फिर धंधा दिखाई देता है, गुनाह नहीं दिखाई देता, किरत दिखाई देती है, पाप नहीं दिखाई देता। जब किरत ही दिखाई दे रही है, सारे गुनाह धंधा दिखाई दे रहे हैं, तो ये मनुख हुण गुनाह नू किस तरह देखेगा, किस ढंग नाल देखेगा। अगर अपनी कमजोरी दिखाई देन लग पई है, अपने औगुण दिखाई देन लग पे ने, एक पहली झलक मिली है, दूसरी झलक प्रभु दे गुण दिखाई देणगे। अपना गुनाह दिखाई देन लग पे है, परमात्मा दा पुन प्रताप दिखाई देवेगा। अपनी कमजोरी दिखाई देन लग पई है, परमात्मा दी परम शक्ति दिखाई देन लग पेगी, कतई नहीं उसनु शक्ति दिखाई देन लग देवेगी। चाहे कितनी शक्ति दी पूजा कर लवे और दुनिया कर दिए, शक्ति दी उपासक बन दिए, शक्ति दी पूजा कर दिए, उसे नु इस शक्ति दी झलक पैंदी है, जिसनु पहले सब तो अपनी कमजोरी दी झलक पैंदी है, जिसनु अपनी कमजोरी नहीं दिखाई देती, ਉਹਨੂੰ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਸ਼ਕਤੀ ਕਿੱਥੇ? ਜਿਸ ਨੂੰ ਆਪਣੇ ਗੁਨਾਹ ਨੇ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤੇ ਉਸ ਨੂੰ ਪਰਮਾਤਮਾ ਦਾ ਪੁੰਨ ਪ੍ਰਭਾਵ ਕਿੱਥੇ? ਜਿਸ ਨੂੰ ਅਜੇ ਅੰਧੇਰਾ ਹੀ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦੇਂਦਾ ਉਹ ਚਾਨਣੇ ਨੂੰ ਵੇਖਣ ਵਿਚ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸਮਰੱਥ ਹੋਵੇਗਾ? ਕਦੇ ਹੀ ਨਹੀਂ। ਇੱਕ ਡਾਕਟਰ